0: ರಂಗಾ ಉದಯದೇಶ್ ಮೇರು ಎವರೆಸ್ಟ್
1: ಫಿರ್ತಾ ಫಿರ್ತಾ 20% ಸಮಾ ಕ್ಯಾಶ್ ಫಿರ್ತಾ ಸೈಲೆ ಪಾನಿ ಚಹಾ ಪಾನಿ
2: ಕ್ಯಾಶ್ ಫಿರ್ತಾ ಲಿನು ಭಾಯ್ತಾ
0: एनसेल प्याक किन्नु भयो त जहिले पनि जहाँ पनि प्याक खरीद गर्नुहोस् अनि 20% सम्म क्याश फिर्ता एनसेल एपमा क्लेम गर्नुहोस् एनसेल प्याक किन्नु भयो त शर्तहरू लागू हुनेछन् एनसेल नेपालकै लागि